हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु।

गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु।

नमो सर्व पहुणे अनंगी नाथे निरसंगी प्रमाथे नमो पान पहने नमो मान माने नमो चंद्र चंद्रे नमो पान पहने।

सुमहति स्वरूपे प्रपंगी प्रमाथे सुमहति विभूते कलंकं बिनाने कलंकी स्वरूपे नमो राजुर्देशरं परम रूपे नमो जोग जुगेशरं परम सिद्धे नमो राजुर्देशरं परम वृद्धे